FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर 22 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 13 जुलै 2024. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोत्याहो, सकाळचे 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं. गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात संत तुकाराम यांची शब्दरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आहे.

संजू अभ्यंकर यांच्या आवाजात सदाशिव जावडेकर यांचे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आशिष केसकर. श्रोते हो, गीतगंगा या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना, संगीतकार श्रीधर फडके.

संत ज्ञानेश्वर यांची शब्दरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीतकार होते श्रीधर फडके. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत गंगा हा कार्यक्रम इथेच संपला.

0: सुखविंदर सिंह की आवाज में इरशाद कामिल ने लिखा ये गीत अभी आपने सुना और संगीतकार थे प्रीतम। और श्रोताओं, इसी गीत के साथ मिश्र संगीत कार्यक्रम यही संपन्न होता है। FM बैंड 100.5 मेगाहर्ट्ज पर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 10:58 झाली आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। नागपूर इथून महारेलद्वारे विकसित नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं। पुढील 3 वर्षात हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलनं दिल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासांची कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होत असल्याचं सांगितलं। अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त म्हणून डॉ मंगेश गोंदवले यांनी पदभार स्वीकारला। महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करणं, उत्पन्न वाढ आणि स्वच्छतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आठवडाभरात विभाग प्रमुखांकडून आढावा घेऊन विकास कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे असं ते म्हणाले। वर्ध्यातील सावंगी मेघे पोलिसांनी कारवाई करत विनापरवाना गावठी मोहा आणि विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या 2 जणांना अटक केली। आरोपींकडून 2 दुचाकींसह 2,47,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाला शेतशिवारामध्ये बिबट्याचा बछड्याचा मृतदेह आढळून आला आहे। जेवणाला इथल्या शेतकरी निनाद गोंधळे याच्या शेतामध्ये 6 महिन्याच्या बिबट्याचा बछड्याचा मृत अवस्थेत आढळला, त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामामध्ये या घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यात

0: जवाहरनगर पोलिसांनी शहापूर गावाजवळ राष्ट्रीय मार्गावर एका ढाब्यासमोर नाकाबंदी करून अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी गाडी जप्त केली. या धडक कारवाईत एकूण 11,27,730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: हम विविध भारती नागपुर केंद्र से बोल रहे हैं. सुबह के 11 बजे हैं. श्रोताओं प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती. कार्यक्रम की शुरुआत करते हैं इस देशभक्ति गीत से. शहीद इस फिल्म से ये गीत है. मोहम्मद रफी की आवाज, प्रेम धवन ने लिखा गीत और संगीत का

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसीने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह.

0: FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:57 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्षात अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापार वृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे, असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपुरात आयोजित ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीचा काल समारोप झाला. या बैठकीत सदस्य देशांनी एकमतानं मंत्रीस्तरीय जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांमधील चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत विमान इंधन, परिवहन क्षेत्रातलं कार्बन उत्सर्जन कमी करणं, शहरी वाहतूक केंद्रांचा विकास, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सहकार्य तसंच रेल्वे संशोधन नेटवर्क यासारख्या महत्वाच्या विषयांवर सहकार्याचा आराखडा मांडण्यात आला. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचिकांमध्ये या कथित गैरव्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंधन टाकीत बिघाड होतो असा समाज माध्यमांवर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागानं हा दावा फेटाळून लावत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. नागपूरच्या ताजबाग इथं हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्सनिमित्त काल शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शाही संदलमध्ये सहभागी होत बाबा यांच्या दर्गावर चादर अर्पण करून देशात शांतता, सौहार्द आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. आज कुल शरीफ, मिलाद शरीफ, नातिया, मुशायरा आणि कव्वालीचे कार्यक्रम होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. काल सामन्याच्या 3rd दिवसअखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं असून यजमान इंग्लंडचा संघ आज 6 बाद 130 धावांवरून पुढे खेळेल. भारताला आता ऐतिहासिक विजयासाठी केवळ 4 खेळाडू बाद करण्याची गरज आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: FM 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. दोपहर के 12 बजने वाले हैं. कुछ ही समय में आप सुनेंगे हिंदी समाचार. हम अनुप्रसारित कर रहे हैं.

0: 341 रन बनाकर समाप्त घोषित कर दी थी। इसके साथ ही यह समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: ये विविध भारती है और इस वक्त आप सुन रहे हैं कार्यक्रम तरंग
2: आकाशवाणी नागपूर। हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न। आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना। आता सविस्तर बातम्या। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंच्या अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे। हा या कार्यक्रम मालिकेचा 136वा भाग असेल। या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना, सूचना आणि अनुभव 24 जुलैपर्यंत MyGOV ओपन फोरम, नमो ऍप किंवा 1800117800 या निशुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय। राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाचा मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहे। देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जाते आहे। नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरणार आहे। शहरांच्या सर्वांगीण आणि सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। वर्षा निवासस्थानी झालेल्या नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या अभियानाच्या आराखड्याचा आढावा घेतला। केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीसोबत कर्जरोखे आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून निधी उभारणीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले। या अभियानाअंतर्गत डिजिटल प्रशासन, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक, शहरांचा पुनर्विकास, ट्रान्झिट हब आणि सायकल स्नेही प्रकल्पांसह 22 प्रमुख घटकांना त्यात समाविष्ट असतील। अभियानासाठी सुमारे 90,000 कोटी रुपयांचा प्रकल्प निधी प्रस्तावित असून महाराष्ट्रात 44,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते अशी माहिती बैठकीत देण्यात आली। ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली। जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली। ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं। पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे चालणाऱ्या वारकरी दिंडीला ट्रकची धडक बसून 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले। ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिला सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज इथल्या रहिवासी होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याचं आवाहन केलंय। कोरोना काळात 24 महिने सेवा बजावूनही जाहीर केलेला कोरोना भत्ता न मिळाल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढला। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे, किशोर जामदार, अमोल मारकवार आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कोरोना भत्ता तातडीनं अदा करणं, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी लागू करणं, मोबाईलवरील कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि थकीत TADA देण्याची मागणी करण्यात आली। तसंच योजनेबाहेरील कामं देणं बंद करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। हजरत बाबा

0: तजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्सनिमित्त रविवारी ताजबाग इथं शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काढण्यात आला. सुफी कलाम आणि कव्वालीच्या सुरावटींमध्ये देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संदलमध्ये सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित राहून बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करत देशाच्या शांतता, ऐक्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
1: मैं बाबा के चरणों में प्रार्थना करता हूँ कि आपका सबका जीवन अच्छा हो, सुखमय हो, समृद्ध हो, संपन्न हो, भय भूख आतंक भ्रष्टाचार से मुक्त हो, गरीबी भुखमरी बेरोजगारी से मुक्त हो और आपको अच्छा जीवन प्राप्त हो. इसलिए हजरत बाबा ताजुद्दीन आपको भी और मुझे भी अपना आशीर्वाद दे, यही उनके चरणों में प्रार्थना करता हूँ.
0: हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे देशवासियांना अमन आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उर्सनिमित्त दररोज सुमारे 5,000 भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शेतकरी नेते किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर अधिकाऱ्यांचा घेराव केला. पावसाअभावी धान पिकं धोक्यात आल्यानं तातडीनं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गोसीखुर्द प्रशासनात आज संध्याकाळपर्यंत कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या शासकीय विश्रामगृहात गुरुदेव भक्तांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करत लवकरच भारतरत्न समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रसिद्ध व्याख्याते रवी मानव, डॉ संजय अदमाने, सुनील देशमुख, मुकुंद पुनसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. 20 तारखेला जंतरमंतरवरील आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, खासदार, युवक आणि पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी केलं आहे. येत्या 15 तारखेपर्यंत विदर्भात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय. 15 तारखेला भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. तत्पूर्वी आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणातील उकाडा वाढलाय. अकोल्यात गेल्या 5 दिवसांपासून कडक ऊन असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. दरम्यान हवामानातील बदल आणि भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेनं नागरिक, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक आणि औद्योगिक आस्थापनांना वर्षा जल संधारण प्रणाली उभारून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय. भूजल पुनर्भरण, जलसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पावसाचं पाणी अडवा, जमिनीत मुरवा हा संदेश मनपानं दिलाय. दरम्यान चंद्रपूर इथं आज कमाल 36.0° सेल्सिअस इतकं तापमान तर किमान यवतमाळ जिल्ह्यात 21° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं नेतृत्व करतील. भारताचं एकेरीतील आव्हान लक्ष्य सेन, PV सिंधू आणि आयुष शेट्टी यांच्यावर असेल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 9,50,000 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातून आलेली आणि कुटुंबातील पहिलीच पदवीधर हो पहाडेरी 18 आदिवासी मुलं आज भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूरच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये पोहोचली. अद्ययावत वर्ग, भव्य लायब्ररी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पाहणं या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत अनुभव ठरला. चंद्रपूरच्या जागृत संस्थेच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजिण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्सनिमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

श्रोते हो, आपल्या जीवनात अनेक प्रसंग येत असतात. ते कधी सुखाचे तर कधी दुःखाचे असतात. पण या सर्व प्रसंगांना सामोरे जाऊन जीवनाचा आनंद घ्यायचा प्रयत्न हा प्रत्येक वेळी करायचा असतो.

लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. कुसुमाग्रज यांची ही रचना होती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं. श्रोतेहो, जीवनात अनेक प्रसंगांना सामोरे जात असताना बरेच लोक आपल्याला मदत करत असतात. कधी कधी तर कळत सुद्धा नाही की आपल्या चांगल्या आणि भल्याकरिता कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करून गेलंय.

सामना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे यांच्या स्वरात. आरती प्रभू यांची गीतरचना होती. भास्कर चंदावरकर यांचं संगीत होतं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात आता ऐकूयात काही संदेश.

जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. ग दि माडगुळकर यांची गीतरचना होती. स्वरणी संगीत होतं सुधीर फडके यांचं. कधी कधी मनात काहीतरी टोचत राहतं, न दिसणारं, न बोलता येणारं, पण सतत जाणवत राहणारं, तेच ते हृदयातलं शल्य. एक शब्द, एक आठवण, एक अपूर्ण क्षण इतकंच पुरेसं असतं त्या शल्याला जन्म द्यायला. ते मग मनाच्या कोपऱ्यात हळूच घर करून बसतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर श्रीकांत ओक यांची गीतरचना ऐकली. स्वरणी संगीत होतं चंद्रशेखर कुडमेथे यांचं. श्रोतेहो, शब्द कधी साधे तर कधी कठोर, कधी मनाला स्पर्श करणारे तर कधी जखम करणारे, पण काही शब्द असेही असतात जे मायेने भरलेले असतात. आईच्या ओठांवरचे ते मायेचे शब्द, काही झालं नाही मी आहे ना, इतकं ऐकूनच मनाला दिलासा मिळतो.

आई शपथ या चित्रपटातलं गीत ऐकविता होत रवींद्र साठे यांच्या स्वरात. सौमित्र यांची गीतरचना आहे, अशोक पत्की यांचं संगीत आहे.

0: मेरा खास आग्रह है, वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं।
1: जल है तो हम है। आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं। इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से।
2: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात। आता प्रतीक्षा संपली। विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्प दरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात। तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी। संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271। मेल आयडी csunagpur@gmail.com। कंडिशन्स अप्लाय।
3: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड कॅन्सर। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर भास्कर सिंग। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529-2666। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 14 जुलै 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं। विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 6:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
4: आकाशवाणी नागपूर, समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय परिवहन मंत्रालय, राष्ट्रीय रेल्वे प्रशासन आणि CRRC नानजिंग पुजेन यांच्या वरिष्ठ प्रतिनिधी मंडळानं महामेट्रोच्या मेट्रो भवन आणि हिंगणा डेपोला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली। उपमंत्री वॉंग गँग यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हरडीकर यांनी नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण केले। प्रतिनिधी मंडळानं हिंगणा डेपोतील देखभाल सुविधा, ऑपरेशन कंट्रोल प्रणाली आणि अत्याधुनिक तांत्रिक व्यवस्थेची पाहणी करून महामेट्रोच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे कौतुक केले। कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहे। या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत दिले। केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। अमरावती विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादित कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करणे तसंच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे। यानुसार प्रत्येक विभागानं त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी अहवाल आदींची पडताळणी करून प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आज दिले। लोकशाही दिनात दाखल 12 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दोणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल। नमस्कार।
3: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। इस समय शाम के 7 बज चुके हैं। हमारा अगला कार्यक्रम जय माला बस कुछ ही पलों में।

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीनं जेजुरी येथे घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छतेच्या मर्यादित सुविधा लक्षात घेता वारकऱ्यांना आवश्यक स्वच्छता साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशानं सकाळी 11 ते 2 या वेळेत वारकरी बंधू भगिनींना 15,000 हायजीन किटचे निःशुल्क वितरण करण्यात आले. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या रुग्णालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर वारीत अपघाताच्या घटना होऊ नयेत यासाठी अल्पवयीन आणि वृद्ध चालकांवर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले. आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. वानाडोंगरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात राज्यात प्रथमच अत्याधुनिक मल्टीस्पोर्ट एरिनाचे लोकार्पण सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर दुर्गम भागातील निवासी शाळा आणि वसतिगृहांना ई व्हेकलचेही वाटप करण्यात आले. काही केंद्रीय मंत्रालयांतर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागानं म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. लॉर्ड्स मैदानावरील एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या महिला संघानं इंग्लंडचा 270 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 186 धावांत आटोपला. भारताकडून स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रभावी गोलंदाजी केली तर यष्टिका भाटियानं 113 धावांची शतकी खेळी साकारली. क्रांती गौडनं पहिल्या डावात 5 बळी घेत लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डावर नाव नोंदविणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. ठीक 8:45 पर हिंदी में समाचार हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे. कृपया समाचारों की प्रतीक्षा करें.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीची 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.